कबीर लागे प्रीत सुजान श्याम, लागे प्रीत सुजान श्याम, बजे दोख हजार मोहे लागती ताला बेली मोहे लाग।